सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर 4 आषाढ शके 1948, म्हणजेच दिनांक 25 जून 2026. सकाळचे 5:58 झालेली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

0: शोध आलेख और स्वर रेडियो सखी ममता सिंह का। इस कार्यक्रम के संपादक और प्रस्तुतकर्ता रमेश गोखले। तो अब दीजिए इजाजत, नमस्कार।
1: आज के फनकार।
2: आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम। श्रोते हो नमस्कार। कळमकर हॉस्पिटल रामदासपेठ नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। आज या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत पाठ कंबर आणि मान दुखी याबद्दल। आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर आर बी कळमकर। आपले प्रश्न आपल्या शंका आपण डॉक्टर आर बी कळमकर यांना विचारू शकता आणि आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता। त्यासाठी आमचे फोन नंबर्स लक्षात घ्या। फोन नंबर्स आहेत 6940067 256 0101 आणि 2529266। आपण जर नागपूरच्या बाहेरून कॉल करणार असाल किंवा आपल्या मोबाईलवरनं कॉल करणार असाल तर या फोन नंबर्सच्या आधी 0712-0712 हा STD कोड नक्की डायल करा। फोन नंबर्स पुन्हा एकदा लक्षात घ्या 6940067 256 0101 आणि 2529266। डॉक्टर कळमकर नमस्कार।
3: मॅडम नमस्कार।
2: आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये। पाठदुखी कंबरदुखी आणि मानदुखी याबद्दल आज आपण बोलणार आहोत। खरं म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आणि तेवढाच दुर्लक्षिलेला असा हा विषय आहे, कारण की कंबर पाठ आणि मानेचं दुखणं हे मला वाटतं 99% लोकांमध्ये बिलकुल, आणि त्याची कारणं काय काय असू
3: शकतात
2: बिलकुल। आपण जेव्हा म्हणतो की मान दुखतीये, पाठ दुखतीये किंवा कंबर दुखतीये, तर मुख्य म्हणजे यातला फरक मान कुठपर्यंत, पाठ कुठपर्यंत असते, कमरेचं दुखणं कुठेपर्यंत, असं आपण पहिले श्रोत्यांना सांगूयात।
3: ठीक आहे मॅडम। मग कसं आहे हा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे हा खूप कॉमन आहे आणि ऑलमोस्ट सगळ्यांनाच होते। आता याच्यामध्ये कसं झालं आहे की आपण जर ॲनिमल किंगडम पाहिलं तर जे जनावरं आहे आधीचे, म्हणजे बैल घ्या किंवा गाय घ्या किंवा बंदर घ्या किंवा कुत्रा घ्या मांजर घ्या, हे कसे चार पायावरती चालणारे प्राणी। माणूस हा एक असा प्राणी आहे जो दोन पायावरती चालतो। तर त्याचं कसं आहे की डोक्यापासून पायापर्यंत त्याला पूर्ण जे कनेक्शन आहे हे एक स्पाईनमुळे आहे। तर ते जे स्पाईन आहे त्याच्यामध्ये असंख्य मणके असतात आणि ह्या मणक्यांच्या मध्ये एक गादी असते। तर आता मानेमध्ये म्हणजे डोक्यापासून ते खांद्यापर्यंत समजा जो स्पाईन आहे त्याला आपण मान म्हणू, तिथे 7 मणके असतात आणि त्याच्या 7 प्रत्येकाच्या मध्ये गादी असते। त्याच्यानंतर छातीचा जो पाठीमागचा जो भाग आहे त्याला आपण पाठ म्हणू शकतो। तर त्याच्यामध्ये 12 मणके असतात आणि त्याच्या खाली म्हणजे पोटाच्या पाठीमागचा भाग जो आहे त्याला आपण लंबर स्पाईन म्हणू आणि त्याच्याही खाली जर गेलं तर मी कंबर स्पाईन सॅक्रम वगैरे जे आहे, तर कंबरमध्ये लंबर स्पाईनही येते आणि सॅक्रमही येते। आणि दुसरा एक फरक आहे जनावरांमध्ये आणि माणसामध्ये, जनावरांना शेपूट असते माणसाला शेपूट नसते। ते जे शेपूट आहे हे रुडिमेंटरी फॉर्ममध्ये माणसामध्ये असते त्याला कॉक्सिक्स म्हणतात, ज्याला माकड हाड म्हणतात। तर आता हे जे मणके जे आहे ते याच्यामुळे काय होतं की आपण सरळ उभं राहू शकतो, आपल्या सगळ्या प्रकारच्या मुवमेंट्स होऊ शकतात, चालू शकतो, बसू शकतो। आणि याच्यामध्ये तुम्ही पहिले थोडंसं स्ट्रक्चर लक्षात घ्या की जसं हे मणके आहेत तर याची जी हाईट जर लक्षात घेतली तर मधली जी डिस्क आहे हे 25% कॉन्ट्रीब्युट करते। आता काय होतं की जसजसं वय वाढत जाते तसतसं ही जी डिस्क आहे ही डिजनरेट होते आणि त्याच्यामध्ये त्याची हाईट कमी होते, म्हणून म्हातारपणामध्ये जे हाईट आहे ही कमी होते, म्हणजे तरुणपेक्षा त्याचे वय म्हणजे हाईट कमी होते। आता आजकालची जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये एक तर कसं आहे की वाढणारं वजन, त्याच्यानंतर जीवन म्हणजे अभाव, व्यायामाचा अभाव आणि आता

0: नुकताच 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस होऊन गेला. योगाचं महत्व इतकं जास्त आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. आणि हे जर आपण योग करत राहिलो व्यवस्थित तर आपलं हे जे पाठ कंबर मानदुखी आहे हे खूप कमी होऊन जाईल.
1: बिलकुल. एक फोन येतोय तो घेऊयात आधी. हॅलो.
2: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला.
2: सतीश लांजा म्हणतो.
1: बोला.
2: माझं वय 75 आहे.
0: बापरे.
2: उभं राहिलं तर मला पाठ आले गळा दुखतो.
0: ठीक आहे. या आता कसं आहे, या
2: बसल्याने आराम पडतो.
0: हो, या वयामध्ये हे प्रॉब्लेम खूप कॉमन आहे. आता याच्याबद्दलच आपण चर्चा करणार आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण मी देईल. आता याच्यामध्ये पाठदुखीच्या पाठीमध्ये खूप सारे स्ट्रक्चर आहे. आता एक मी स्पाईनच्याबद्दल सांगितलं की मणके असतात, मणक्यांच्या मध्ये गादी असते. त्याच्यानंतर मणक्यामध्ये कसं असतं की आतमध्ये एक कॅनल असते जिथून ब्रेनपासून तर खाली एक स्पायनल कॉर्ड जाते. आणि स्पायनल कॉर्ड मानेमध्ये थोरॅक्सच्या पाठीमागे म्हणजे छातीच्या पाठीमागे स्पाईनमध्ये आणि ॲबडोमेनमध्ये म्हणजे लंबर 1 पर्यंत ती स्पायनल कॉर्ड जाते. त्याच्यानंतर खाली मग नर्व रूट्स होतात. आणि प्रत्येक ठिकाणी 2 व्हर्टिब्राच्या मधून 1 नर्व रूट्स दोन्हीकडे बाजूला जाते. आणि हे जे नर्व्ज आहे या मसल्स स्किन सगळ्या गोष्टींना सप्लाय करते. त्याच्यामुळे ब्रेनचा पूर्ण शरीराशी संपर्क जो आहे या स्पायनल कॉर्डच्या थ्रू आणि या नर्व्सच्या थ्रू होतो. आणि कसं आहे की आता हे जे स्पाईन आहे त्याच्यामध्ये हा समोरचा जो भाग आहे ज्याला बॉडी ऑफ व्हर्टिब्रा म्हणजे स्पाईन म्हणतात तो त्याला स्ट्रेंथ आणि लेंथ प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर जो मध्ये जी ग्रॅव्हिटी आहे तिचे कॅनल आहे त्याच्यामधून स्पायनल कॉर्ड आणि नर्व्ह जातात. आणि जे प्रोसेस आहे त्याच्या स्पाईन पोस्टेरियर स्पाईन प्रोसेस असते लॅटरल प्रोसेस असतात तिथे मसल्स आणि लिगॅमेंट्सची अटॅचमेंट असते. आणि ह्या सगळ्या मसल्स आणि लिगॅमेंटमुळे आपल्या सगळ्या प्रकारच्या मुवमेंट्स होऊ शकतात. तर मानेची मुवमेंट्स तुम्ही समोर माठीमागे बाजूला वाकवणे गोल फिरवणे ह्या सगळ्या प्रकारचे मुवमेंट्स तुम्ही करू शकता. त्याचप्रकारे तुमचे कमरेचे पाठीचे हे सगळे तुम्ही मुवमेंट्स करू शकता. हे सगळं या मसल्स वगैरेमुळे कामी होते. आता दुखण्याचे जे आहे ते असंख्य कारण आहेत. आता याच्यामध्ये बोन्सचे आजार किंवा ज्या 2 व्हर्टिब्रामध्ये जी डिस्क आहे त्याचे आजार किंवा आतमध्ये जे ब्लड वेसल्स आहेत नर्व्ज आहेत त्याचे आजार किंवा मसल्सचे आजार हे कशामुळे पण दुखणं लावू शकते. दुसरं जेव्हा आतमधले जे स्ट्रक्चर्स आहे फॉर एक्झाम्पल तुमच्या लिव्हर आहे किडनी आहे ह्याचे पण पेन तुम्हाला पाठीमागे होऊ शकते. त्याच्यामुळे फक्त स्पाईनचंच आहे असं नाही आहे. आता यांचा जो प्रश्न होता की 75 वर्षाचं वय आहे आणि त्यांना उभे राहिल्यानंतर दुखते आणि बसल्यानंतर आराम होतो याचा अर्थ असा आहे हे मोस्टली मसल स्पाझम आहे आणि यांना आता वयाप्रमाणे स्पॉन्डिलोसिस होऊन जाते. स्पॉन्डिलोसिसमध्ये काय होते की मी जसं सांगितलं की जसजसं वय वाढते तसतसे 2 मणक्याच्या मध्ये जी डिस्क आहे डिस्कमध्ये जे स्ट्रक्चर आहे एक असं अॅन्युलस फायब्रोसिस म्हणतात म्हणजे सर्क्युलर एक रिंग असते आणि त्याच्यामध्ये अशी जेली टाईप सबस्टन्स असतो ज्याला जे न्यूक्लियस पल्पोसिस म्हणतात ते सॉफ्ट असते. तर म्हणजे हे कुशनचं काम करते. म्हणजे कसं आहे की ते शॉक ऍब्सॉर्बर राहते. म्हणजे आणि 2 मणक्यामध्ये जे होणारे मुवमेंट्स आहे त्याच्याकरता हे आवश्यक आहे. आता जसजसं वय वाढत जाते तसतसं ही जी रिंग आहे ही डिजनरेट होते. त्याच्यामध्ये कॅल्शियम डिपॉझिट होते. कधी कधी ती ब्रेक होते आणि ब्रेक झाल्यानंतर त्याचा जो न्यूक्लियस आहे हा बाहेर पडतो. हा तो मग त्या नर्व्हवरती वगैरे प्रेस करतो आणि हे प्रेस केल्यामुळे तिथे नसा दबतात.
1: एक फोन येतोय तो आधी घेऊयात. हॅलो.
3: हॅलो.
1: नमस्कार.
3: नमस्कार मॅम, नागपूरहून बोलते. मॅम वर्किंग वुमन असल्यामुळे मी जेव्हा आता बुटते 45+ एज आहे पण आपण पेरून उठताना माझं टेलबोन खूप पेन करत. वॉकिंग सकाळ संध्याकाळ माझं असतं तर हे कशामुळे होतं आणि मी
0: मध्ये. हा, याचे मॅडम अनेक अनेक कारण आहेत. तुमचं जे म्हणतात तुम्ही टेल बोन जे म्हणून राहिले त्याला माकड हाड जे म्हणू शकतो आपण ते कॉक्सिक्स आहे अगदी ती शेवटचं आहे. त्याच्यावरती सॅक्रम राहते आणि त्याच्यावरती लंबर स्पर्टिबल असतं. आता ते कुठे तुम्हाला इन्वॉल्व्ह होऊन राहिलं त्याच्यावरती अवलंबून आहे. तर तुमचं बेसिक तपासणी करायला पाहिजे कारण आता आपण येणारच आहे की याचे अनेक कारणं आहेत. आता मी काही एक्झाम्पल देऊन सांगतो की याचे काय काय कारण असू शकतात. म्हणजे मी आता काही सांगितलंच आहे की याच्या डीएनएला स्ट्रक्चरचं काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये होऊ शकते. त्यामध्ये कॅन्सर आहे, इन्फेक्शन्स आहे, ट्रॉमा म्हणजे काही इंजुरी झाली असेल त्याच्यामुळे आहे, वयामानाप्रमाणे असेल किंवा ऑटोइम्युन आर्थरायटिस असतात, जॉईंटचे प्रॉब्लेम असतात, हे असे खूप सारे कारण आहेत. तर प्रत्येक पेशंटचं अलग अलग कारण असू शकते. आता मी एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल

0: एक 35 वर्षाची बाई आमच्याकडे आली. तिला पाठीचा खूप मानेपासून तर पूर्ण पाठीमध्ये तिला खालपर्यंत पूर्ण दुखत होतं आणि तिच्या पाठीला असा वाक आला होता ज्याला हे कायफोसिस म्हणतात, म्हणजे असं समोरून वाक आलेला आहे. तर तिला मग आम्ही पाहिलं आणि तिला पायामध्ये पण दुखणं होतं, हातामध्ये पण दुखणं होतं, डोक्यामध्ये पण दुखणं होतं आणि मानेमध्ये पण दुखणं होतं. ज्यावेळेस मग आम्ही तिची पूर्ण तपासणी केली त्याच्यामुळे हे आढळून आलं की तिच्या पूर्ण मणक्यांमध्ये कॅन्सर पसरलेला आहे. आणि मग ते शोधण्याचा प्रयत्न केला की कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे, कारण याच्यामध्ये एक मल्टिपल मायलोमा, मागे जे एक दोन कार्यक्रम घेतले होते ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतो ऑस्टिओपोरोसिसबद्दल, तर ते ऑस्टिओपोरोसिसमध्ये कसं की ते जे हाड आहे ते ठिसू होतात, तर त्याचं वन ऑफ द कॉज जे आहे हे मल्टिपल मायलोमा आहे. त्या बाईमध्ये असेच ते बोन म्हणजे हाड ठिसूळ झाले होते आणि त्याच्यामध्ये तिला ते कॅन्सर पसरलेलं होतं आणि हे ठिसूळ झाल्यामुळे तिच्या ते कॉम्प्रेशन फ्रॅक्चर होतं, मल्टिपल वर्टिब्रेचं कॉम्प्रेशन फ्रॅक्चर होतं, त्याच्यामुळे तिला सगळीकडे पेन होतं. ज्यावेळेस मग आम्ही तिला पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केलं त्यावेळेस तिला ब्रेस्टचा कॅन्सर निघाला, तो सगळीकडे पसरलेला होता, सगळ्या बोन्समध्ये, नुसत्या माठीच्या मणक्यांमध्ये नव्हता, इवन स्कलमध्ये दुसऱ्या बोन्समध्ये हे सुद्धा पसरलेलं होतं. तर हे प्रत्येक याचं कारण अलग अलग असतं.
1: दुसरं फोन येतोय, आधी तो घेऊयात. हॅलो हॅलो.
2: हा गुड मॉर्निंग मॅडम.
1: गुड मॉर्निंग, बोला. हा बोला.
2: मी घाटंजी जिल्हा यवतमाळवरून सुरेश पुक्तज्वार बोलत आहे.
1: बोला
2: मॅडम. आजचा विषय हा जो आकाशवाणी नागपूर केंद्रावर हॅलो डॉक्टर मध्ये घेतला, तर म्हणजे अनेकांच्या घरी हा विषय ठरलेला आहे की कारण की तुम्ही सांगितलं की 99% हा त्रास लोकांना होतो, पण माझं मत असं आहे की 100% हा त्रास लोकांना होतो. तर माझा एक प्रश्न होता. डॉक्टर साहेब नमस्कार.
0: नमस्कार, बोला.
2: आमचे भाऊजी आहे, त्यांचं नामदेवराव कर्णेवार घाटंजीचे, तर त्यांना मानेचा त्रास आहे सर. म्हणजे
0: वय किती आहे?
2: वय सर 70 आहे सर.
0: बरोबर. आता कसं आहे, या वयामध्ये हे डिजनरेटिव्ह चेंजेस होतात ज्याला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणतात, ठीक आहे. त्याच्यामुळे हे मानेचा त्रास होणं हे खूप कॉमन आहे आणि आता हा जो प्रॉब्लेम आहे हा खूप कमी वयामध्ये सुरू होईल. ज्या प्रकारे आजची जीवनशैली आहे तुम्ही पाहाल की लोक मोबाईलमध्ये नुसते पाहत बसतात, असे मान समोर करून वाकून मोबाईलमध्ये पाहत राहतात, लॅपटॉपवरती काम करतात, कम्प्युटरच्या समोर काम करतात, त्याच्यानंतर टी व्ही पाहताना आडवे तेडवे कसे तरी सोफ्यावरती बसून मोठी उशी वगैरे घेऊन ते टी व्ही पाहतील. तर ह्या सगळ्या रॉंग पोस्चरमुळे हे जे डिजनरेटिव्ह डिसीज आहे हे लवकर होतील आणि कालांतरने तुम्ही व्हाल काही शेकडो किंवा हजार वर्षानंतर ज्यावेळेस लोक पैदा होतील त्यावेळेस जे मान वाकून पैदा होतील, कारण आतापासून तुम्हाला हे सुधारावं लागेल. ते पोस्चर जे आहे हे सुधारवणं खूप आवश्यक आहे. हे 70 वयामध्ये तर सर्वायकल स्पॉन्डिलोसिस खूपच कॉमन आहे, कारण हे दुसरं कसं आहे, अशा या लोकांमध्ये सर्वायकल स्पॉन्डिलोसिस जे होते त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की ही जी डिस्क आहे ही म्हणजे झिजून जाते, डिजनरेट होते, आतमधलं जे न्यूक्लियस आहे ते प्रोलॅप्स होते आणि ते नर्व रूट्सवरती कॉम्प्रेस करते आणि याच्याशिवाय ते स्पायनल कॉर्डवरती सुद्धा कॉम्प्रेस करते. तर म्हणून फक्त मानेचं दुखणं जे आहे ते तेवढ्यापुरतं जर असेल तर ठीक आहे, स्पॉन्डिलोसिस आहे, पण मानेचं दुखण्यापासून तुम्हाला जर शोल्डरमध्ये म्हणजे खांद्यामध्ये हातामध्ये जर दुखणं जात असेल किंवा तुम्हाला लिहिता आणि तुमच्या हँडरायटिंगमध्ये जर प्रॉब्लेम येत असेल त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला जे नर्व रूट्स जे तिथून निघतायत म्हणजे सर्वायकल स्पाईनमधून तर ते नर्व रूट्स कॉम्प्रेस होऊन राहिले आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला हे विकनेस येतो, हातामध्ये विकनेस येतो, मुंग्या येतात, जडपणा वाटतो, सुन्नपणा वाटते. तर हे एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला चालताना तुमचं बॅलन्स जात असेल तर याचा अर्थ असा आहे की हे पुष्कळदा मानेमध्ये जी सर्वायकल स्पाईन जी आहे म्हणजे कॉर्ड आहे सर्वायकल कॉर्ड ही कॉम्प्रेस होऊन राहिली. तर ही कॉम्प्रेस झाल्यामुळे काय होतं की तुम्हाला पायामध्ये सुद्धा विकनेस येतो आणि पायामध्ये सुद्धा पायाच्या ज्या नर्व्ज आहे त्या नर्व्हचं सेन्सेशन सुद्धा जाते आणि त्याच्यामुळे त्याला म्हणतात की सेन्सरी अटॅक्सिया. कारण काय होतं की आपण जसं चालतो आपल्या ज्या नर्व्ज आहे ते आपल्याला ब्रेनला माहिती देते की तुमची पोझिशन काय आहे, जॉईंट्सची पोझिशन काय आहे, आपल्याला चालताना जमिनीचा स्पर्श माहीत पडतो, तर त्याच्यामुळे आपल्याला माहीत पडते की आपण आपली पाय कुठे आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला पोझिशन माहीत पडते. पण हे जे सेन्सेशन आहे हे ब्रेनपर्यंत जात नाही कारण त्या नर्व्ह कॉम्प्रेस होऊन जातात आणि त्याच्यामुळे काय होते की मग तोल जातो. तर हे
1: आणखीन एक फोन आधी घेऊयात. हॅलो
3: हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार डॉक्टर.

0: नमस्कार मॅडम.
1: मी ज्योती मुसमाडे बोलते, छत्रपती संभाजीनगर वरून.
0: बोला मॅडम.
1: तर माझ्याजवळ 40 आहे, माझं वजन 80 आहे आणि उंची 155 सेंटीमीटर. तर मला आहे ना, बसून उठताना असे गुडघ्यांच्या शिरा आणि गुडघे अशा अखडल्यासारखं होतं आणि दुखतं खूप. आणि एकदा चालायला लागल्यावर काय नाही होत, तर मग मी चालण्याचा व्यायाम करू शकते का?
0: हो, बिलकुल करू शकता. तुम्हाला वजन कमी करावं लागेल. कसं आहे, जसं ते तुमचं वजन जास्त आहे, म्हणजे 80 kg जी आहे तुमच्या हाईट वगैरे, त्यामुळे जास्त आहे, तुमचं वजन कमी करा. कारण कसं होतं की जसं ते म्हणतात ना की लोडेड ट्रक जो आहे त्याचे टायर पंक्चर होण्याची शक्यता जास्त आहे, तसं तुमच्या गुडघ्यावरती सुद्धा प्रेशर येऊन जाईल तुमच्या वजनामुळे. तुम्हाला वजन कमी करावं लागेल. त्याच्यामुळे आता काय होतं की जसं तुमचं वजन वाढत जाईल, तसतसे हे डिजनरेटिव्ह जे एजिंग जे प्रोग्राम आहे त्याच्यामुळे आपले तुमच्या गुडघ्यामध्ये जे बोन्स असतात त्या बोन्सच्या मध्ये अशी कार्टिलेज असते, तर ते कार्टिलेज घासले जाते, झिजते, आणि त्याच्यामुळे ते बोन मग ते एकमेकाला घासले जाते आणि त्याच्यामध्ये दुखते. आणि आजूबाजूचे जे काही मसल्स आणि लिगामेंट्स आहेत ते सुद्धा अफेक्ट होतात. म्हणून तुम्ही व्यायाम करा. तुम्ही जितका व्यायाम कराल, तुम्ही जितकं चालाल, तितकं तुमचा हा त्रास कमी होईल. दुसरं, तुम्ही जे म्हणतात की बा हे अकडल्यासारखं वाटते, तर याच्यामध्ये तुम्हाला अर्ली स्पॉन्डिलोसिस सुद्धा असू शकते. तुम्ही तुमच्या डॉक्टरना दाखवा, ते तुमचं बरोबर एक्झामिनेशन करून निदान करतील. कारण फक्त पाठीमागे दुखलं म्हणजेच पाठीचा प्रॉब्लेम असं नाही आहे, कारण खाली जर त्रास होतात, कारण स्पॉन्डिलायटिस जो आहे याच्यामध्ये जसे नर्व्ज आहे, ज्याला सीआयटिका म्हणतात फॉर एक्झाम्पल, किंवा कमरेमध्ये दुखणं आणि ते दुखणं खाली पायामध्ये जाणं, याचा अर्थ ती सीआयटिक नर्व दबून राहिली आणि त्याच्यामुळे ते सीआयटिका हा त्रास होतो. दुसरं, कमरेमध्ये दुखून राहिलं आणि मांडीच्या समोरच्या भागाला दुखून राहिलं, याचा अर्थ लंबर 2-3 वगैरे हे जे नर्व रूट्स आहे ते कॉम्प्रेस होऊन राहिले. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की आम्ही ज्यावेळेस पेशंटला एक्झामिन करतो त्याच्यामध्ये स्ट्रेट लेग रेझिंग टेस्ट वगैरे असते, ज्याच्यामध्ये आम्ही एक्झामिनेशनमध्ये ठरवतो की याला आहे का, म्हणजे नर्व रूट कॉम्प्रेशन आहे का. तर त्याच्यानंतर मग आम्ही बाकीचे टेस्ट करतो. पुष्कळदा काय होतं की डायबिटीस राहते, ओबेसिटी राहते, कोलेस्ट्रॉल राहते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट बॅड पोश्चर. तर हे जे आहे, पोश्चर तुमचं बरोबर राहणं आवश्यक आहे. तुम्ही व्यवस्थित व्यायाम करा. याच्यामध्ये स्पाईन करता सगळ्यात चांगल्या खूप सारे आसनं आहेत ऍक्च्युली, चक्रासन, धनुरासन वगैरे वगैरे, भुजंगासन, नौकासन, पण एक चांगलं जे आसन आहे ते म्हणजे सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कारमध्ये काय 12 स्टेप्स आहे, त्याच्यामध्ये पूर्ण स्पाईनचा तुम्हाला एक्सरसाइज होतो, मानेपासून तर पूर्ण पाठ, कंबर वगैरे वगैरे. तर तो व्यायाम सगळ्यांनी करायला पाहिजे, त्याने खूप आराम होतो, सगळे जे प्रॉब्लेम आहे पुष्कळसे निघून जातात पाठदुखीचे.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात कळमकर हॉस्पिटल, पंचशील चौक, वर्धा रोड, नागपूर. हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आज आपण बातचीत करत आहोत पाठदुखी, कंबरदुखी आणि मानदुखी याबद्दल. आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर आर बी कळमकर. आपले प्रश्न, आपल्या शंका तुम्ही डॉक्टर आर बी कळमकर यांना विचारू शकता आणि आमच्या या कार्यक्रमात सहभाग घेऊ शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266 0712 हा नागपूरचा एसटीडी कोड डायल करा जर तुम्ही नागपूरच्या बाहेरून कॉल करणार असाल किंवा आपल्या मोबाईलवरनं कॉल करणार असाल. डॉक्टर कळमकर, आपण मानेच्या दुखण्याबद्दल बरंच बोललो की स्पॉन्डिलायटिस असू शकतं आणि जेव्हा कमरेचं दुखणं असतं तर कमरे
0: सेम प्रोसेस, म्हणजे कसं आहे की ही एजिंग प्रोसेस आहे, ही मानेपासून कमरेपर्यंत सगळीकडे राहील आणि एकाच पेशंटमध्ये दोन्ही राहील. तर आता कसं होतं की समजा ज्याला लंबर स्पॉन्डिलोसिस, समजा म्हणजे पाठीचा त्रास आहे, आता अशाना कंबर वगैरे दुखते, ठीक आहे, त्याच्यानंतर त्याला पायामध्ये पण दुखते, जसं मी सांगितलं आता सीआयटिका राहते, पायामध्ये पाठीमागे समोरच्या भागाला दुखते. याच्यानंतर आणखीन एक इम्पॉर्टंट त्यांना सिम्पटम आहे, समजा स्त्रिया जे आहे स्वयंपाक वगैरे करताना उभं राहून स्वयंपाक करतात, जास्त वेळ उभं राहून त्यांना मग होत नाही, कारण त्यांना पायामध्ये भरून येते, गोळे भरून येतात, पाय दुखतात, पाय जडजड वाटते. तर हे जे आहे याला म्हणतात लंबर कॅनल स्टेनोसिस. तर याच्यामध्ये काय होतं की जी डिस्क प्रोलॅप्स झाल्यामुळे, आणि नुसते फक्त डिस्कच नाही राहत, तिथे फॅसिटल जॉईंट्स राहतात, लिगामेंट्स राहतात, तर हे सगळे थिकवून असल्यामुळे ती कॅनॉल हळूहळू नॅरो होते आणि कॅनॉल नॅरो झाल्यामुळे आतमधली जी स्पायनल कॉर्ड आहे, नर्व्ज आहे, ते कॉम्प्रेस होतात आणि त्याच्यामुळे हे जे मसल्सला जे आहे नर्व सप्लाय वगैरे कमी होतो. जसं दुसरं असते चालताना, समजा चालताना तुम्हाला पायामध्ये दुखणं चालू झालं आणि पायामध्ये वीकनेस जर आला, याला म्हणतात स्पायनल क्लॉडिकेशन. याचा अर्थ असा आहे की तिथे ते नर्व्ज दबून राहिले आहे, तर म्हणून अशा वेळेस मग त्यांना इन्व्हेस्टिगेट करणं आवश्यक आहे. आता फॉर एक्झाम्पल

0: मी आता कालच एक पेशंट पाहिला, त्याला हेच प्रॉब्लेम म्हणजे पायामध्ये मुंग्या येणे, पायामध्ये जड वाटणे आणि एका पायामध्ये दुखणे हे सगळं होतं. आणि त्याला MRI केलं. MRI इज व्हेरी गुड म्हणजे इन्व्हेस्टिगेशन. त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं की बोन्स चांगले दिसतात, डिस्क चांगली दिसते, नर्व्ह दिसतात, स्पायनल कॉर्ड दिसते. त्याच्यामुळे आपल्याला हे पुष्कळ डायग्नोसिस होऊन जाते. आणि दुसरं आणखीन त्याचं आम्ही केलं की नर्व्ह कंडक्शन. नर्व्ह कंडक्शनमध्ये काय की नसा जे आहे नर्व्स त्याचं जे कंडक्शन आहे ते माहीत पडते, त्या कुठे दबून राहिल्या काय आहेत हे माहीत पडते. आता त्याच्यामध्ये आम्हाला दिसून आलं की त्या व्यक्तीला L4 L5 म्हणजे पाचव्या नंबरचा आणि चौथ्या नंबरचा जे नंबर व्हर्टिब्रा आहे त्याच्यामध्ये जी डिस्क आहे ती प्रोलॅप्स झाली आहे. आणि ही जी कॅनॉल असते लंबर कॅनॉल याचं डायमीटर कमी झालं आहे. ते साधारणपणे 10-11 मिलीमीटर जी कॅनॉलची असते डायमीटर वरती ती त्या L4 L5 लेवल वरती एकदम 2 मिलीमीटर झाली. आता हे इतकी जर नॅरो झाली आहे तर नॅचरल तिथे ते कॉम्प्रेशन राहणार होतं. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला हा त्रास आहे. त्यांना मी सांगितलं की तुम्ही व्यायाम करा आणि काही मेडिसिन घ्या पेन किलर, पण तुम्ही जास्त दिवस पेन किलर घेऊ शकत नाही कारण त्याने किडनी वगैरे खराब होण्याची शक्यता असते. आणि त्याच्यामुळे तुम्हाला यांनी कितपत फायदा होईल मला माहीत नाही कारण तुमचे एकदम कॅनॉल खूपच नॅरो आहे, 2 मिलीमीटर आहे. तर हे जे अॅनाटॉमिकल ॲबनॉमिटी आहे हे तुम्ही मेडिसिननी किती कव्हर करणार आहे, मोस्ट प्रॉब्ली तुम्हाला हे सर्जरी लागणार आहे. सर्जरीमध्ये काय होतं की आपण त्याला ओपन करतो, डिस्क काढतो आणि त्याच्यामधलं जे कॉम्प्रेशन आहे ते रिमूव्ह करतो. आणि ज्या व्यक्तीला पॅरालिसिस वगैरे व्हायच्या आधी जर हे केलं तर तुम्ही हे होणारं पॅरालिसिस वगैरे जे आहे हे अवॉइड करू शकता. अदरवाईज काय होते मग काहीतरी पॅरालिसिस होईल, पायामध्ये कमजोर होईल, युरिन आणि संडास याचा प्रॉब्लेम चालू होईल कारण हे जे नर्व रूट्स आहे त्याचा कंट्रोल ब्लॅडरवरती कंट्रोल, बावेलवरती कंट्रोल हा निघून जाईल. त्याच्यामुळे या कोण्या व्यक्तीला स्पॉन्डिलायटिस आहे त्यांनी पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करून घ्यायला पाहिजे की ऍक्च्युली आपली पोझिशन काय आहे, आपल्याला मेडिसिन आणि व्यायामाने किती फायदा होऊ शकतो हे असेस करायला पाहिजे. जर होत नसेल तर मग सर्जरी करायला पाहिजे आणि सर्जरी केल्याने फायदा होतो. आता मी माझंच एक्झाम्पल सांगतो. माझं वय 72 वर्षाचं, मला सेम म्हणजे अटॅक्स आहे, हे जे चालतानी असं बॅलन्स वगैरे जायचं, मी हे MRI करून घेतलं. MRI मध्ये सर्वायकल स्पॉन्डिलस होती आणि तिथे बरंच कॉर्ड कॉम्प्रेशन होतं. डॉक्टर पाकमोडे खूप चांगले न्यूरोसर्जन होऊन गेले बिचारे, आपल्याकडे सध्या नाही आहे ते. त्यांना मी फोन केला आणि त्यांनी म्हटलं सर तुम्ही येऊन जा. त्यांनी माझं ऑपरेशन केलं आणि आता व्यवस्थित आहे. तर हे वेळीच जर आपण उपचार केला तर कारण काय पुष्कळ लोक भीतात,
1: म्हणजे ऑपरेशन केल्या
0: ऑपरेशन केल्याने नुकसान तर नाही होणार असं तसं, तर ते ज्या ठिकाणी ऑपरेशन इंडिकेटेड आहे तिथे ऑपरेशन करायला पाहिजे. आता आम्ही आमच्याकडे खूप सारे असे ऑपरेशन केलेले आहेत स्पाईनचे, इतके चांगले रिझल्ट आहे. म्हणजे आता एक पेशंट होता ज्याला मानेमध्ये त्या नर्व रूटच्या तिथे ट्युमर होता, त्या ट्युमरमुळे त्याला हातामध्ये त्रास होता, हातामध्ये विकनेसही होता. त्याचं ऑपरेशन केलं तर ट्युमरही काढलं, तो फर्स्ट क्लास आहे. ज्या ज्या पेशंटला हे कॉम्प्रेशन जिथे जिथे आहे हे मेडिसिन नाही निघू शकत. आता कधी कधी काय होतं की काही काही आजार असतात ज्याच्यामध्ये मेडिसिन ते तुम्ही ट्रीटमेंट करू शकता. फॉर एक्झाम्पल एक लेडी होती, म्हातारी बाई होती बिचारी, 60-65 वर्षाची, तिला मानेमध्ये खूप त्रास होता, खूप दुखत होतं. तिला आम्ही इन्व्हेस्टिगेट केलं, तिला मादीच्या मनक्याचा TB निघाला. तिला TB औषध दिली, चांगली झाली ती. तर मग प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ऑपरेशन करायची गरज नाही, तुमचं निदान होणं आवश्यक आहे की ऍक्च्युली कारण काय. कारण
1: म्हणजे दुखणं आहे, आता मान दुखते किंवा पाठ दुखते तर वय वाढलं आणि हे दुखणं होणारच आहे असं बरेचदा आपल्याला
0: पकडून चालत.
1: बरोबर. एक फोन येतोय. हॅलो हॅलो
2: हॅलो
1: हा नमस्कार.
2: नमस्कार,
0: बोला बोला.
2: अरे बोलतो सर, अरब खेडा जाफराबाद तालुका जालना जिल्ह्यावरून.
0: हा नमस्कार, बोला
2: सर. आमच्या असं मान दुखते सर आणि चालताना उठताना बसताना डोळे दुखते सर.
0: बिलकुल बिलकुल. तुम्हाला वय किती आहे तुमचं?
2: 34.
0: कितक्या कमी वयामध्ये तुम्हाला त्रास सुरू झाला? तुम्ही काय काम करता?
2: आम्ही शेतीत
0: काम करता. ठीक आहे. तुमचा बरोबर एक तर कसं आहे, एक तर झोपताना तुम्ही मानेखाली जे आहे डोक्याखाली उशी घेऊ नका आणि कडावर झोपले तर पातळ उशी घ्या, त्याने तुमचे जे स्पॉन्डिलायटिसचं आहे त्याची शक्यता कमी होईल. नंबर दोन, तुमची जर ड्रायव्हिंग जर जास्त होत असेल तर ते अवॉइड करा. कारण काय होतंय, ड्रायव्हर लोक वगैरे जे असतात जे खूप जास्त वेळपर्यंत ड्रायव्हिंग करतात त्या लोकांना सुद्धा मानेचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. मोबाईलमध्ये जास्त लक्ष घालू नका, मोबाईल पाहू नका. आणि इतक्या कमी वयामध्ये तुम्हाला आहे तुमचं पहिले

0: इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल. तुम्हाला काही काही आजार असे असतात जे कमी वयामध्ये होतात, त्याला म्हणतात अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस. हे कमरेपासून सुरू होऊन ते मानेपर्यंत जाते, तर ते पण असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या डॉक्टरने दाखवा, व्यवस्थित सगळे इन्व्हेस्टिगेशन करून घ्या, तुमचं निदान होऊ द्या की काय आहे. कारण हे जे डिजनरेटिव्ह आजार जे आहेत हे जनरली लेट एजमध्ये होतात, पण काही काही लोकांना यंग एजमध्ये सुद्धा होतात. इस्पेशली जे पाठीचे जे आहे म्हणजे तिथले डिस्क प्रोलॅप्स, हे पुष्कळसे लोक आहेत ज्यांना खूप हेवी वजन उचलल्यामुळे, समोर वाकून वजन उचलल्यामुळे ते डिस्क सरकते. तर हे तरुण वयामध्ये सुद्धा होते आणि त्याच्या पूर्ण त्याची चालत बदलून जाते. आणि अशा लोकांना ऑपरेट करत इतके चांगले रिझल्ट येतात की खूप चांगले. म्हणजे
1: आणखीन एक श्रोते फोनवर आहेत. हॅलो.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: मॅम नमस्कार, नागपूरहून बोलते. माझा एक क्वेश्चन असा होता की आपण जेव्हा चेअरवर उठतो तेव्हा नेमकं टेलबोन दुखतं आणि सिव्हिअर दुखतं, पण चालताना काम करताना नाही दुखत. तर याला उपाय आहे का किंवा मी कशा

0: मॅम नमस्कार, नागपूरहून बोलते. माझा एक क्वेश्चन असा होता की आपण जेव्हा चेअरवर उठतो तेव्हा नेमकं टेलबोन दुखतं आणि सिव्हिअर दुखतं, पण चालताना काम करताना नाही दुखत, तर याला उपाय आहे का किंवा हे कशामुळे होतं?
1: नाही, आता ते इन्व्हेस्टिगेट करावं लागेल, कारण तुम्ही म्हणता की उठताना दुखते, कारण जर त्या टेलबोनमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर बसताना त्याच्यावरती प्रेशर येईल, त्यावेळेस दुखायला पाहिजे. तर तुम्ही अशा वेळेस ते एक रिंग पिलो किंवा सॉफ्ट पिलो ठेवा, ज्याच्यामध्ये त्याच्यावरती प्रेशर येणार नाही. आणि दुसरं, उठताना दुखणं हे तर थोडंसं एक्सप्लेन करणं डिफिकल्ट आहे, पण तुम्ही इन्व्हेस्टिगेट, बसताना दुखत नाही आणि फक्त उठताना दुखते हे तर डिफिकल्ट आहे. एखाद वेळेस तुम्हाला काही वेन्स वगैरे मध्ये स्वेलिंग वगैरे, पायामध्ये सुजन वगैरे काही आहे का तुम्हाला? नाही, कॉन्टॅक्ट केला. ठीक आहे, त्यांना इन्व्हेस्टिगेट करावं लागेल, कारण याचं ऑब्विअस कारण मला काही समजून नाही राहिलं त्याच्यामध्ये. आणि स्पेशली टेल बोन म्हणतात त्या, म्हणजे एक्झॅक्टली त्यांना कॉक्सिक्समध्ये पेन आहे की सॅक्रममध्ये आहे माहिती नाही, कारण अशा लोकांना इन्व्हेस्टिगेट करावं लागतं. पुष्कळ काय होतं की काही बोनमध्ये वगैरे प्रॉब्लेम असू शकतो. आता ज्या लोकांना बोनमध्ये कॅन्सर वगैरे आहे अशा लोकांना आराम केल्याने सुद्धा हे रिलीफ होत नाही,
2: म्हणजे दुखतंय आणि थोडा वेळ आराम केल्यावर ते दुखणं बंदही होऊ शकतं.
1: हा, पण तसं नाही होत, कारण त्यांना ऑलरेडी तिथे कॅन्सर आहे आणि दुखणं चालूच राहणार आहे. दुसरं, आता फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल सांगतो. एक पेशंट आमच्याकडे आला होता, त्याला असंच पाठीचं दुखणं, ताप होता, पाय चालताना त्याला त्रास होता, चालू शकत नव्हता, व्हीलचेअरने आला होता. आल्यानंतर मी त्याला इन्व्हेस्टिगेट केलं, त्याचं MRI वगैरे केलं, बाकीचे इन्व्हेस्टिगेशन केले, तर त्याला SI जॉईंट म्हणजे सॅक्रोइलियाक जॉईंट हा इन्वॉल्व होता, त्याच्यामुळे सुद्धा कमरेमध्ये दुखते. नुसतं स्पाईन नाही तर सॅक्रोइलियाक जॉईंट म्हणजे जे पेल्विसची बोन आहे आणि जे सॅक्रम आहे याचा जो जॉईंट असतो ते इन्वॉल्वमेंट होतं, त्याच्यामुळे त्याला दुखत होतं. दुसरं, त्याला स्पॉन्डिलायटिस वगैरे पण होतं थोडं. तर त्याला मी पुढे इन्व्हेस्टिगेट केलं तर त्याला कसं आहे की स्क्रब टायफस निघाला, वन ऑफ द कॉज ऑफ फिवर. तर त्याच्यामुळे त्याला मग ते औषधी सुरू केली. दुसरं, त्याला व्हिटॅमिन B12 पण डेफिशियन्सी होती, हिमोग्लोबिन पण कमी होतं, तर ते पण सगळं दिलं आणि त्याच्यानंतर तरी त्याला स्पाईनमध्ये चेंजेस होते जे एक्सप्लेन नव्हते होत. मग आम्ही त्याची ब्रुसेलाची टेस्ट केली तर त्याला ब्रुसेलोसिस निघाला. तर ब्रुसेलोसिस हे एक कारण आहे जे साधारणपणे शेतकऱ्यांमध्ये होते. आता ज्या शेतकऱ्याचा फोन आला, यंग एजमध्ये त्याला होते, त्याला जर ताप वगैरे येत असेल तर त्याला एक हे ब्रुसेला पण असू शकते. कारण काय होतं की हे शेळी, मेंढी, गाय, बकरी वगैरे यांच्या जे संपर्कामध्ये येतात त्याच्यापासून हा आजार होतो ब्रुसेला. आणि त्याच्यामध्ये काय होतं की असं मधूनमधून ताप येणे, कंबर दुखणे हे त्रास राहतात, तर याला इन्व्हेस्टिगेट करावं लागतं. त्याच्यावर निदान होत नाही आणि त्याला चांगला इलाज आहे, म्हणजे औषधांनीच हे लोक चांगले होतात.
2: बिलकुल खरं, म्हणजे पाठदुखी, कंबरदुखी आणि मानदुखी ही खूपच कॉमन सगळ्यांमध्ये, कधी ना कधी आपण याचा अनुभव घेतलेलाच असतो आणि काही पेनकिलर्स घेतले, काही औषधं घेतले की ते बरेही वाटतं, पण जर हे सतत होत असेल तर त्याच्याकडे कसं लक्ष द्यायला पाहिजे आणि किती वेळ, म्हणजे जर काहीतरी वाटतंय, दुखतंय, तर त्याच्याकडे किती दिवस दुर्लक्ष करायचं, केव्हा त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे, शेवटची 2 मिनिटं आपल्याला.
1: एक आता कसं आहे, इंडियन स्टॅटिस्टिक्स अवेलेबल नाही आहे, पण म्हणजे वेस्टर्न लिटरेचरमध्ये असं आहे की वन ऑफ द कॉमन कॉज ऑफ लॉस ऑफ इन्कम म्हणजे कामापासून दूर राहणे आणि त्याच्यामध्ये होणारा त्रास, त्याच्यामुळे होणारा खर्च, तपासण्या, मेडिसिन, हा वन ऑफ द इम्पॉर्टंट कॉज आहे पाठदुखी, मानदुखी वगैरे. तर आता काय होतं की आपल्याकडे तसं स्ट्रॅटेजिक अवेलेबल नाही, तर लोक ठीक आहे पाठ दुखू राहिले, आराम करून राहिले, त्याच्यामुळे तुम्हाला होणार जो लॉस आहे, कामावरती गेले नाही तर अर्निंग तुमचं कमी झालं, या सगळ्या गोष्टी आहे. त्याच्यामुळे हे किती दिवस तुम्ही थांबायचं आणि किती दिवस आराम करायचं हे तुमच्यावरती
2: अवलंबून त्रास किती. कारण आपण एकदा अगदी शेवटची काही सेकंड आपल्या जवळ उरतात तेव्हा काय काळजी घ्यायला पाहिजे हे सांगू.
1: सगळ्यात महत्वाचं मॅडम, तुमचे पोश्चर बरोबर ठेवा, नीट सरळ ताठ बसा आणि कंटिन्युअस चेअरवरती अर्ध्या तासाच्या वरती बसू नका, थोडस मध्ये चक्कर मारा, व्यायाम करा. इस्पेशली मी सांगितलं की एक तर तुम्ही सूर्यनमस्कार करा, सगळ्यांकरता सूर्यनमस्कार अगदी खूप लाभदायक आहे. बाकीचे आसनं तुम्ही करू शकता, वॉकिंग करा, वॉकिंग केल्याने हे जे ऑस्टिओआर्थरायटिस वगैरे, जे नी जॉईंटचे प्रॉब्लेम वगैरे हे कमी होतात. लोकांना असं वाटतं की मला नी जॉईंटमध्ये दुखते, मी चाललं तर आणखीन दुखे, कमी होतात. त्याच्यामुळे चिंता करू नका, फक्त ज्यावेळेस जास्तच जर होत असेल तर मग त्यामुळे ऑपरेट करावं लागतं.
2: बिलकुल. श्रोते हो, आपण ऐकत होतात कळमकर हॉस्पिटल, पंचशील चौक, वर्धा रोड, नागपूर.

0: हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. यासाठी आम्हाला आज तांत्रिक सहाय्य लाभलं सचिन कोगणे आणि ओमप्रकाश वरखेडे यांचं, प्रस्तुती सहाय्य लाभलं अतुल साखरकर यांचं. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. डॉक्टर आर बी कळमकर यांच्यासह मी कल्याणी गोखले आता आपली रजा घेते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात.

0: FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळची ठीक 10:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे, कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागे वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली, आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
3: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
3: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
2: अच्छा.
3: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
2: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
3: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
2: अच्छा.
3: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
2: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
3: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह

0: हो, अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे.

0: श्रोताओ, इस गीत के साथ ही मिश्र संगीत का कार्यक्रम अब संपन्न होता है। विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। ऐकूया ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं हस्तांतरण जीएमआर या खासगी कंपनीला केल्यानंतर या ठिकाणी आधुनिक एअरपोर्ट नागपूरला मिळणार असून या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होणार आहे। मध्य भारतातील एक प्रमुख एअरपोर्ट म्हणून नागपूर उदयाला येणार असून याद्वारे शेतकरी, उद्योग या सर्व अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे। हे ब्राऊनफील्ड एअरपोर्ट असून यामार्फत दोन रनवेज देखील या ठिकाणी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के नायडू यांच्या उपस्थितीत हा हस्तांतरण सोहळा पार पडतो आहे। राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागानं अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद इथं नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मान्यता दिली आहे। या कार्यालयाचं मुख्यालय पुसद इथं प्रस्तावित करण्यात आलं असून या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव या चार तालुक्यांचा समावेश करण्यात आलाय। जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी यासंदर्भात सार्वजनिक हरकती आणि सूचना मागवण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे। राज्यात 2029-30 पर्यंत वीज दर देशात सर्वात कमी म्हणजेच प्रति युनिट 7.40 रुपये इतके असतील अशी माहिती मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ते काल विधान परिषदेत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते। राज्यातली वाढती वीज मागणी, उद्योगधंद्यांची वाढ आणि सरकारच्या विविध सवलतींमुळे वाढलेल्या वीज वापराबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली। देशातल्या एकूण सौर कृषी पंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात बसवण्यात आले असून केंद्र सरकारनं सर्व राज्यांना महाराष्ट्र मॉडेलचं अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल दिली। राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलाय। विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना ते काल बोलत होते। शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी। एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभाग मदत करेल असंही आश्वासन त्यांनी दिलं। आगामी आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहे। आषाढी वारी पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीत ते काल बोलत होते। आषाढी वारी डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचं ते म्हणाले। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत. 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाइन भरा आणि मिळवा 15% सूट. तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध. घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ, इंधन आणि त्रास वाचवा.
5: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या. जनहितार्थ प्रसारित.
6: दुकान में नया स्टॉक आना था पर पैसा अटका हुआ था, लेकिन मैं टेंशन फ्री था क्योंकि मेरे पास गोल्ड था और लायन लेंडर का सपोर्ट भी. लायन लेंडर ने मेरा बिजनेस बचा लिया.
7: लायन लेंडर एक RBI मान्यता प्राप्त NBFC है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं. फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प. गोल्ड लोन मतलब लायन लेंडर. For contact, call 709-03-07-307. Visit us, Lakatganj, Nagpur.
8: श्रोते हो, एक निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 kHz वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.
9: मधुमालती कार्यक्रम में सभी श्रोताओं का फिर से स्वागत है. कार्यक्रम का अगला गीत हीरो नंबर 1. इस फिल्म का ये गाना उदित नारायण और पूर्णिमा दीक्षित की आवाज में. गीतकार है समीर और संगीतकार आनंद मिलिंद.

श्रोते हो एक निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30.

0: श्रोताओ, इस प्यारे से गीत के साथ ही आज का मधुमालती कार्यक्रम संपन्न करने की मैं दीप्ति झिपकाटे लेती हूँ आपसे इजाजत। नमस्कार। विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। ऐकूया ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। विदर्भात पर्यटन आणि खनिज क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून नागपूरमध्ये व्याघ्र पर्यटनासाठी जागतिक स्तरावर पर्यटक येतील यासाठी हे नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ सहाय्यक ठरेल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं। नागपूर विमानतळ वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक क्षेत्रासह कृषी क्षेत्रातील निर्यातीला सक्षम करण्यासाठी नागपूरचे डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ जीएमआर कंपनीला हस्तांतरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उड्डयन मंत्री के राममोहन नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। त्यावेळी गडकरी उपस्थितांना मार्गदर्शन करत होते। नागपूरपासून सिंगापूर आणि दुबई ही विमानसेवा सुरू करून या क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी देखील वाढवावी असं आवाहन त्यांनी केंद्रीय उड्डाण मंत्री यांना केलं। याप्रसंगी विमानतळाच्या आधुनिक संकेतस्थळाचं लोकार्पण के राममोहन नायडू यांनी केलं। पंतप्रधानांनी या विमानतळाला मंजुरी देऊन विदर्भातील विकासाचा मार्ग प्रशस्त केला असल्याचं त्यांनी सांगितलं। 2014 पूर्वी देशात 74 विमानतळ होती, ती आता 165 झाल्याचं ते म्हणाले। हज 2027 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 20 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे। याबाबतचे अर्ज हज समितीच्या संकेतस्थळावर तसंच हज सुविधा मोबाईल ॲपद्वारे सादर करता येणार आहे। इच्छुक यात्रेकरूंनी या सुविधेचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य हज समितीनं केलं आहे। आज संविधान हत्या दिवस पाळला जातो आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे। ही घटना आपल्याला लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या कर्तव्य यांचं रक्षण करण्याच्या वचनबद्धतेला बळकटी देते असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलंय। 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे। आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। 11वी ब्रिक्स ऊर्जा परिषद आज आणि उद्या हरियाणातील गुरुग्राममध्ये होत आहे। भारत या परिषदेचं यजमानपद भूषवत आहे। ही बैठक प्रामुख्यानं ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, ऊर्जेची उपलब्धता तसंच तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित असेल। ग्रामीण विकास विभागातर्फे नवी दिल्लीमध्ये आज ग्रामीण विकास एआयचा वापर करण्याबाबत राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। ग्रामीण भागाच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाययोजनांवर विचारमंथन करण्याकरता ही कार्यशाळा घेतली जाते आहे। या विषयावर काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था, तज्ज्ञ तसंच उद्योग आणि स्टार्टअपचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल। नमस्कार।
0: विविध भारती का ये नागपुर केंद्र है। ठीक 12 हिंदी समाचार दिल्ली केंद्र से रिले करेंगे।
2: के साथ ही आज का रंग तरंग कार्यक्रम अब संपन्न होता है।
3: रंग तरंग। नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं विशाल शर्मा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज संविधान हत्या दिवस पर कहा कि आपातकाल के दौरान लोकतांत्रिक मूल्यों की रक्षा के लिए दृढ़ संकल्पित लोगों ने बहुत काम किया। सोशल मीडिया पोस्ट में श्री मोदी ने कहा कि आपातकाल संविधान पर सीधा हमला था। उन्होंने कहा कि इस दौरान नागरिक स्वतंत्रता निलंबित की गई, अभिव्यक्ति की स्वतंत्रता पर अंकुश लगाया गया और राजनीतिक नेताओं, पत्रकारों तथा सामाजिक कार्यकर्ताओं

0: सहायता का आश्वासन दिया है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने वेनेजुएला में आए भीषण भूकंप से हुई तबाही पर गहरा दुख व्यक्त किया है। सोशल मीडिया पोस्ट में प्रधानमंत्री ने वेनेजुएला सरकार और वहां के लोगों के प्रति संवेदना व्यक्त की। अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने भी वेनेजुएला के लिए समर्थन व्यक्त किया है। अमेरिका के फुलटन में यूएस ओपन बैडमिंटन टूर्नामेंट में तन्वी शर्मा, देविका सिहाग और किदाम्बी श्रीकांत सहित अन्य भारतीय खिलाड़ियों ने प्री क्वार्टर फाइनल में जगह बना ली है। महिला सिंगल्स में तन्वी शर्मा, देविका सिहाग ने आज आसान जीत दर्ज की। पुरुष सिंगल्स में किदाम्बी श्रीकांत ने भारत के ही डी सनीत को पराजित किया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नागपूरचे डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ जीएमआर एरो कंपनीला औपचारिकरित्या हस्तांतरित। महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा। नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जागा हस्तांतरणाला राज्य शासनाची मंजुरी। आणि स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आज नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध मोर्चा। आता सविस्तर बातम्या। विमान वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील निर्यातीला सक्षम करण्यासाठी नागपूरचे डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ जीएमआर एरो कंपनीला हस्तांतरित करण्यात आलं। नागपुरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी क्षमता गेल्या 10 वर्षांमध्ये जवळपास 10 लाखांनी वाढली असून नवीन कंपनीकडे हस्तांतरण केल्यामुळे ही प्रवासी क्षमता दरवर्षी 60 लाखांहून अधिक वाढेल। एमआरओ कार्गो हबच्या माध्यमातून हे विमानतळ आपल्या पूर्ण आर्थिक क्षमतेनं विकसित होऊन एरो ट्रोपोलिस म्हणून नागपूर शहर उदयास येईल असा विश्वास यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी व्यक्त केला।
2: नागपुर के लिए एक ऐतिहासिक दिन है। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इंटरनेशनल एयरपोर्ट को आज औपचारिक रूप से पीपीपी मॉडल में जीएमआर को सौंपा जा रहा है और ये नागपुर के सपनों के लिए एक नया टेक ऑफ का माध्यम बनेगा, विदर्भ के आकांक्षाओं के लिए एक टेक ऑफ का माध्यम बनेगा। आप सबको जानना पड़ेगा कि सबसे पहले भारत में अगर एरोट्रोपोलिस की पूरी तरह एक संभावना कहीं पे बनी है तो वो नागपुर में बनी है। एरोट्रोपोलिस की ये संभावना है कि एयरपोर्ट जब बनेगा केवल यात्रियों के लिए नहीं, पीपल के लिए नहीं, बट एयरपोर्ट की पूरी ताकत को हम इकोनॉमिक एक्टिविटी से जोड़ेंगे, एयरपोर्ट के चारों ओर इंडस्ट्री को लेके आएंगे।
1: नागपुरात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्माणातील हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा असून यामुळे प्रवासी वाहतुकीसोबतच विदर्भातील पर्यटन आणि खाणकाम क्षेत्राच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होईल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं। तर हे विमानतळ केवळ नागपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारताचे ग्रोथ इंजिन ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली। गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते। राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली। दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले। पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहे। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता। 2023-24 मध्ये राज्यभरात जंगलाला आग लागल्याच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली। यात 11,580 हेक्टर वनजमिनीवर नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं। यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत। अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भाडेतत्वावर सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेच्या करारातील अनियमिततेचा मुद्दा विधानसभेत गाजला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात सरकारला धारेवर धरत वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी अनियमितता झाल्याचं मान्य करत संबंधित वसतिगृहाचं तत्कालीन प्रभारी गृहप्रमुखांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी

0: सांगितलं. तसंच संबंधित भाडे करार रद्द करण्यात आला असून कोणतेही भाडे अदा करण्यात आलेलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आवश्यक जागा हस्तांतरणाला महसूल विभागानं मंजुरी दिली आहे. नगर परिषद काटोलच्या मालकीची 12,400 चौरस मीटर जागा आणि न्यायालयाच्या ताब्यातील 2,900 चौरस मीटर जागेची अदलाबदल करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे न्यायालयाच्या आधुनिक आणि प्रशस्त इमारतीच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ शमा मोहम्मद यांनी आज देशाच्या शिक्षण व्यवस्थेविषयी चिंता व्यक्त करण्यासाठी नागपुरात पत्रपरिषद घेतली. नुकत्याच नीट परीक्षेबाबत घडलेल्या चुका आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर झालेला विपरीत परिणाम तसंच विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या याविषयी त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. यावेळी नागपूरचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल गुडदे पाटील उपस्थित होते. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200+ प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80+ जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात डिजिटल अटक घोटाळ्याच्या 200+ जास्त प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आज नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं नागरिक, कार्यकर्ते तसंच वीज ग्राहक सहभागी झाले होते. स्मार्ट मीटर प्रणालीला विरोध दर्शवत आंदोलकांनी सरकारनं ही योजना तातडीनं मागे घ्यावी अशी मागणी केली. सदर इथल्या मंगळवारी बाजारातून मोर्चाला सुरुवात झाली आणि विद्युत भवन इथं मोर्चा संपला. स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता असल्याचं दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. विद्यमान डिजिटल मीटर बदलून जनतेवर अनावश्यक आर्थिक बोजा टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याबाबत सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. भंडारा जिल्हा न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं 18 जुलै रोजी विशेष लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या कलम 138 अंतर्गत दाखल धनादेश अनादराच्या प्रकरणांवर विशेष भर दिला जाणार आहे. 10 लाख रुपयांपर्यंतच्या धनादेशाशी संबंधित प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित पक्षकारांनी या लोक अदालतीचा लाभ घेऊन वाद समुपचारानं मिटवावेत असं आवाहन करण्यात आलंय. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात 20 जूनपासून मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 30 जून ते 29 जुलै दरम्यान बीएलओ घराघरात जाऊन एन्युमरेशन फॉर्मचं वितरण करतील. मतदारांनी जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, पालकांची माहिती तसंच विवाहित असल्यास पती पत्नीचं नाव आणि मतदार ओळखपत्र क्रमांक नमूद करून स्वाक्षरीसह फॉर्म जमा करावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं नागपूर मिरज नागपूर विशेष आरक्षित रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय. गाडी क्रमांक 01205 ही विशेष रेल्वे 23 आणि 24 जुलै रोजी नागपूरहून सकाळी 8:50 सुटणार असून दुसऱ्या दिवशी मिरज इथं पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01206 ही विशेष रेल्वे 25 आणि 26 जुलै रोजी मिरजहून दुपारी 12:55 सुटून दुसऱ्या दिवशी नागपूरला येईल. या गाडीला पंढरपूरसह वर्धा, अकोला, भुसावळ, मनमाड, अहमदनगर आणि दौंड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आलाय. विशेष गाडीत 18 डब्यांची व्यवस्था असून एकूण 4 फेऱ्या चालवण्यात येणार आहे. आकाशवाणी नागपूरच्या कृषी आणि गृह विभागाच्या त्रैमासिक सल्लागार समितीची बैठक काल कार्यक्रम प्रमुख डॉ विजयसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शासकीय योजनांची माहिती आकाशवाणीच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रम अधिकारी सचिन लाडोळे यांनी जुलै ते सप्टेंबर 2026 या कालावधीत कृषी आणि गृह विभागाच्या कार्यक्रमांचं नियोजन सादर केलं. हवामान विभागानं जारी केलेल्या सूचनेनुसार आगामी काही तासात गोंदिया, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांची शक्यता वर्तवली आहे. तसंच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

0: दरम्यान मागील 24 तासात नागपूर जिल्ह्यात झालेल्या पावसात सावनेर इथं सर्वाधिक 43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून आज दुपारच्या सुमारास देखील खामगाव तालुक्यातील काळेगाव कंचनपूर बोरी आडगावसह परिसरात जोरदार पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये एकूण 431.5 मिलीमीटर पाऊस पडला असून हंगामातील एकूण सरासरी पर्जन्यमान 255.3 मिलीमीटरवर पोहोचला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरचे डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR एरो कंपनीला औपचारिकरित्या हस्तांतरित. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जागा हस्तांतरणाला राज्य शासनाची मंजुरी आणि स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आज नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध मोर्चा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. श्रोते हो, आजचा सांजधारा हा मराठी गीतांचा कार्यक्रम समर्पित आहे सुमधूर आवाजाचे धनी प्रल्हाद शिंदे यांना. मराठी भक्तिगीतं, भावगीतं, कव्वाली आणि लोकसंगीताला आपल्या दमदार आवाजाने वेगळी ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचा 23 जून हा स्मृती दिन आहे. आपल्या गायकीने लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रल्हाद शिंदे यांचे 23 जून 2003 रोजी कल्याण येथे निधन झाले. मात्र त्यांच्या स्वरांची जादू आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऐकू येते. ऐकवित आहोत त्यांच्याच आवाजात प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांच्या आवाजात दत्ता पाटील यांचं गीत, संगीत मधुकर पाठक यांचं आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथे 1933 साली जन्मलेल्या प्रल्हाद शिंदे यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. दारिद्र्य, उपेक्षा आणि संघर्ष यांचा सामना करत त्यांचा परिवार मुंबईत आला. मुंबईतील रस्ते, रेल्वे स्थानके आणि सार्वजनिक ठिकाणी गाणी गाऊन त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात दामोदर शिरवाळे यांची गीतरचना ऐकवित आहोत. संगीत आनंद शिंदे यांचं आहे.

मराठी लोकगीतांमध्ये असलेली विविधता थक्क करणारी आहे. लग्नगीतं, कोळीगीतं, अंगाई, भजन, भारूड, भेदिक, पोवाडा, लावणी, भक्तिगीतं, पायणा, ओव्या, सवाल जवाब, भीमगीतं, बुद्धगीतं, अभंग, गवळण, फटका, धनगरी गीतं, समाजप्रबोधनपर गीतं, अशा विपुल गीत प्रकारांनी मराठी लोकसंगीताची परंपरा समृद्ध आणि संपन्न झाली आहे. या ग्रामीण आणि बहुजन जीवनशैलीशी नातं सांगणाऱ्या लोकसंगीताचा सर्वाधिक लोकप्रिय आणि जनमानसात रुजलेला आवाज म्हणजेच प्रल्हाद शिंदे. शाहीर साबळे आणि विठ्ठल उमप यांच्यापेक्षा अधिक लोकप्रियता मिळवणारे प्रल्हाद शिंदे पहाडी आवाजाचे सर्वाधिक ख्याती लाभलेले एकमेव द्वितीय लोकगीत गायक होते असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यांच्याच आवाजात ऐकवित आहोत मधुकर ठाकूर यांची रचना, संगीत मधुकर पाठक यांचं आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धर्म, समाज प्रबोधन आणि भक्ती यावर आधारित अनेक गीते त्यांनी गायली. त्यांच्या कार्यक्रमाचा शेवट अनेकदा अरे सागरा शांत हो जरा येथे भीम माझा निजला या हृदयस्पर्शी गीताने होत असे. हे गीत ऐकताना संपूर्ण सभागृह भावूक होत असे. प्रल्हाद शिंदे हे केवळ गायक नव्हते तर उत्कृष्ट तबलावादकही होते. अनेक मैफिलींमध्ये त्यांनी स्वतः तबला वाजवून रसिकांची दाद मिळवली आहे. उर्दू कव्वाली गायनातही त्यांचा हातखंड होता. जानी बाबू, अजित नाजा, युसुफ आझाद आणि शंकर शंभू यासारख्या नामवंत कलाकारांसोबत त्यांनी कव्वाली सामने रंगवले आहेत. प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात यानंतर ऐकवित आहोत अनंत पाटील यांची गीतरचना, संगीत मधुकर पाठक यांचं आहे.

प्रल्हाद शिंदेंचा आवाज पात्यासारखा धारधार होता. वेगवेगळ्या धाटणीची गाणी त्यांनी गायली. त्यांची गायनशैली प्रत्येक गाण्याकरिता सारखी वाटत असली तरी ती कानांना जराही विसंगत अथवा विचित्र भासत नाही. टिपेचा आवाज, त्यापेक्षाही वरच्या स्वरात सोबत करणारा कोरस, साधी सोपी शब्दरचना आणि सहजच ओठांवर रेंगाळतील अशाच चाली ही प्रल्हाद शिंदे यांच्या गायनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या बहुतांशी गाण्याचे संगीतकार मधुकर पाठक, विठ्ठल शिंदे, तर गीतकार दत्ता पाटील आहेत. ग्रामीण बहुजन महाराष्ट्राच्या रसिकतेवर अनेक दशकं अक्षरशः एकछत्री राज्य करणाऱ्या प्रल्हाद शिंदेंची समाजाने आणि शासनानेही सदैव उपेक्षाच केली. सुमारे 10,000 अधिक गाणी गाणाऱ्या या महान कलाकाराने पैसा किंवा प्रसिद्धीपेक्षा लोकांच्या मनात स्थान मिळवले. आज त्यांचे पुत्र आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, चंद्रकांत शिंदे तसेच नातवंडे त्यांचा संगीत वारसा पुढे नेत आहेत. प्रल्हाद शिंदे यांचं योगदान मराठी संगीत विश्वासाठी अमूल्य आहे. त्यांच्या स्मृतिदिनी संपूर्ण महाराष्ट्र त्यांना भावपूर्ण अभिवादन करीत आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवित आहोत प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात दत्त पाटील यांचं गीत, संगीत मधुकर पाठक यांचं आहे.

0: Line Lender. For contact, call 709-0307-307. Visit us, Lakhat Ganj, Nagpur.
1: FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
4: नमस्कार
3: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
4: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
3: बर.
4: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेलं आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
3: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
4: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
3: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
4: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
3: दीपावली.
4: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
3: अर्थातच लक्ष्मी पूजन.
4: कुठल्या दिवशी येतं?
3: अमावस्येला.
4: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
3: बरोबर आहे.
4: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
3: हो.
4: घरातली जळमट काढता.
3: करे.
4: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
3: बरोबर.
4: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्येचा.
3: अमावस्येचा
4: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
3: अरे वा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
4: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
3: का?
4: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
3: अच्छा.
4: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
3: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
4: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
3: बर.
4: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
3: हो.
4: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
3: अच्छा.
4: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
3: बर.
4: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
3: अच्छा.
4: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली.
3: ओके.
4: यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
3: अच्छा.
4: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्त्वाचा. हा पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही.

0: तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो,
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले आहे.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत, पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीनं पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची, 2 लाईनची, 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबरमध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90

0: 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स 0202-44-78-286 किंवा 0202-44-80-135.
1: श्रोते हो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात जितेंद्र घोडके सराफ पुणे. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, एक निवेदन ऐका. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन. सोमवार दिनांक 29 जून 2026 सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: नभातून भूमीकडे बरसणारा पाऊस नभाकडे परत जाताना बाष्पीकृत होतो पुन्हा पाऊस म्हणून बरसण्यासाठी. पुनर्प्रक्रियेचं पुनर्वापराचं हे व्यवस्थापन शिकूया निसर्गाकडून आणि जलसाक्षरतेचं अर्थशास्त्र शिकूया आकाशवाणीकडून.
1: झारेच्या पाण्यात पाण्याच्या थेंबात थेंबाच्या मनात प्रेम.
0: आंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादलीचा वापर करा. भाजी धुवायला वापरलेलं पाणी टाकून देण्याऐवजी झाडांना घाला. दात घासताना नळ बंद करा. गाड्या धुण्यासाठी नळाऐवजी ओल्या कापडाचा वापर करा. सगळं काही एका थेंबात सामावलंय, तो थेंब न थेंब साठवूया आणि नव जलयुग घडवूया.
2: FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी संध्याकाळचे 6:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
3: आकाशवाणी नागपूर, आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे पद्मश्री पुरस्कृत मान्यवरांचा नागरी सत्कार करण्यात केला जाणार आहे. सिव्हिल लाईन परिसरातील डॉ वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात रविवार दिनांक 28 जून रोजी दुपारी 4 या नागरी सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर मुख्य अतिथी म्हणून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची उपस्थिती राहणार आहे. एनटीपीसी मौदा इथं 1.4 MW क्षमतेच्या ग्राउंड माउंटेड सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सौर पॅनल बसवण्याच्या कामाला काल सुरुवात झाली. प्रकल्पाच्या अधोसंरचना कामांची पूर्तता झाल्यानंतर हा टप्पा गाठण्यात आला. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर एनटीपीसी मौदाच्या अक्षय ऊर्जा क्षमतेत वाढ होऊन स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा निर्मितीस चालना मिळणार आहे. प्राध्यापक महाल नोबिस यांच्या जयंतीनिमित्त 29 जून रोजी नागपुरात 20 सांख्यिकी दिवस साजरा करण्यात येणार आहे. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या विविध विभागांच्या संयुक्त विद्यमानं भारतीय खान ब्युरो सिव्हिल लाईन्स इथं हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमात पोस्टर, घोषवाक्य, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा आदी स्पर्धांसह सांख्यिकीच्या महत्वावरील विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. युवक आणि नागरिकांमध्ये पुराव्यावर आधारित धोरण निर्मितीसाठी सांख्यिकीचं महत्व अधोरेखित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ कर्मचाऱ्यांची देशातील प्रमुख संघटना असलेल्या अखिल भारतीय विमा कर्मचारी संघटनेने स्थापनेची गौरवशाली 75 पूर्ण केली असून यंदाचं वर्ष प्लॅटिनम ज्युबिली वर्ष म्हणून देशभर उत्साहात साजरं करण्यात येत आहे. त्यानिमित्त नागपूरमध्ये उद्या 26 जून रोजी सकाळी 10 मोहननगर येथील सहकार जीवन सभागृहात विमा कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार समारंभ आणि मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: FM बँड 14.6 MHz आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. वक्त हो चला है शाम के 7 का. थोड़ी ही देर में सुने कार्यक्रम जयमाला, जिसे हम मुंबई केंद्र से अनुप्रसारित करेंगे.

0: एफ एम बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी 8:42 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर जिल्ह्यातील एकही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहू नये आणि एकही अपात्र मतदार मतदार यादीत समाविष्ट होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं प्रत्येकाच्या घरी 3 वेळेस BLO भेट देईल. कोणत्याही स्थितीत कोणताही पात्र मतदार या विशेष सखोल पुनरीक्षण 2026 कार्यक्रमातून वंचित राहणार नाही असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं. व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर कठीण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेली संवेदना आणि मदतकार्यात सहकार्य करण्याची भारताची तयारी याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी आणि महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसंच त्यांना नव्यानं पीक कर्ज उपलब्ध होऊन कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनानं सर्वात मोठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करून शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नागपूर मेट्रो रेल टप्पा 2 अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या दरम्यान विस्तारित उन्नत मेट्रो मार्गिका उभारण्यास तसंच मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्यासाठी कनेक्टर उभारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नागपूर महानगरपालिकेचा सन 2025-26 सुधारित अर्थसंकल्प आणि सन 2026-27 या वर्षासाठीचा प्रस्तावित अर्थसंकल्प येत्या शनिवारी 27 जून रोजी मनपाच्या विशेष सभेत स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी वखरे मांडणार आहेत. विदर्भ साहित्य संघ आणि सर्जना निर्माण यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित चित्रशिल्प रसग्रहण व्याख्यानमालेच्या 29व्या भागाचं आयोजन शनिवार दिनांक 27 जून रोजी सायंकाळी 6:15 विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात करण्यात आलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोताओं, अभी आप सुन रहे थे किनारा फिल्म का ये तराना, जिसे संगीत से संवारा था आरडी बर्मन ने। इसके साथ ही बेला के फूल ये कार्यक्रम समाप्त होता है। आप ये कार्यक्रम आकाशवाणी नागपुर के विविध भारती केंद्र से सुन रहे थे। आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। आता एका हवामानाचा अंदाज। आज नागपूरचं कमाल तापमान 35.22 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 1.3 अंशानं अधिक होतं। तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 1 अंशानं कमी होतं। अंदाज असा आहे, पुढील 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात आकाश अभ्रच्छादित राहील। काही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। कमाल तापमान 35 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 25 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात। FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। रात्रीचे 11:30 झाली आहेत। आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत। पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55 शुभरात्री। जय हिंद।